0: Game on!
1: अमन कुरिया मिगेंदा गेम ऑन गेम ही हफ्ता आगे शो गामन वरा इंटेंस राउंड है दिम में दिए तो मैं अज़ागे वरा नेंगे मालूमात तंगे बहुरी कंग अमिल लेविस इहुसास कोरे विच तो मैं अर बादन जेनी देंगे अवॉर्ड तब तो मिगे फोन देंगे ना गेम शो का तैयार हुआ मैं
2: अवॉर्ड तब बाला मैं एक अम्मे बने कितना अवॉर्ड कंग एको तंहदार नॉर्ड मैंने
1: ओके देम में तेरे के स्वरंग हास बे अमन देम वरा कुरा हितुं कुरा कम एक कम हमेशा हुआ फाहा का कोरे वे
3: लावे किया लमा लावे किया लमा
1: लावे किया लम मुझे हरी
2: लावे
1: खारो के जस्से में नुआर हैं मैं मतलब वारा फासे हैं वाने में कंगा मैं उन दो को लेने नुआर
2: ओके
1: ऐ मैं बिहार उम्मी का शाहू देना वारा फासे को दे में ओले बहेद देने ये बस ही मैंने गोता फासे कुन तो उम्मी का कोरी लाव किया जाए ओके ओके वारा कॉन्फिडेंट इंगे गैम वेस वाह कर दी दी बुनेला गोतुन शाह होंगे कॉन्फिडेंट का है भी मत आई यार वैसे या फुरी तो मैं बाहाई की का कुरिया दान आई यार वारा फंसे को लाना लोबी
2: लोबिंग यारों का विमा दो दिन हाँ दो वर अली कॉफी
1: वारर रंगड़ जवाब रंगड़ इंगे
2: लिरिक्स नो बाकर नहीं
1: ए ए मसले नो मैं हर शाह वाला वहींगे वर को देने को ओके वान असर
2: असरगा मगे ही पुरे कं तिलोबिंग गिया मत गिया
1: एंगुडी को लावे कंगाती
2: एंगे पेशे बाढ़ लेकर
1: आ ओके वाला रंगड़ ओके देंगी सु देंगी आ बस लो
2: लोतोले लोतोले मगे लोतोले फिनवाती मिहारू मिदे फैवले
1: आ ओके देंगी देंगी बस इंगे नेवा
2: नेवाला हिंदू यारा वे अब दुमागे में गे तेरेगा
1: आ जवाब रंगल फर्स्ट वन बस नफ्सो
2: मदा है करने नफ्सो वाला देश नडी रामालोन करी
1: ओके गोईये
2: गोईये गोईये महीनों रे फदा गोईये
1: गोईये
2: आ
1: इंगेज़
2: कुम्भ तक पाका दानं है गोईये कुमाले दानं है गोईये
1: रागड़ ओके देंगे सवाल बिपड़ी देंगे बस
2: ओके
1: करुणा
2: वी बेवफा
1: रंगड़ो रंगड़ो बार बराबर इंगे कोम्बे पाक उसे बाद है लावे आदि एविस लावे नूकी है नूदे ओके देंगे बस हिनितुं
2: वेला शेकला
1: मिसाल का हिनितुं एहम भय एहन लावे कियम बड़े बड़े मैं हर मैं सीजन का मूलिंग एक कों हम हिनितुं वेला शेकला अन्ने हिनितुं वो
2: हिनितुं वेबला लातो
1: कला
2: एहनी कला हितकी कला विंदकी वेस हम कला
1: ओके बीबी बीबी
2: मिलाल बीबी रसरण का मन
1: ना कलज है ना मैं बात दूँ माँ तो ऐ मैं ए वर लव किया ओलन ता
2: या कर रखे का देख कार्डर इतनों ने किया धान ता
1: आ देख कीने गए ने हमारे मन कार्डर रीति वा कितना मी हूँ मुले ने हमारे मैं आने कैसे तो कैर कोल लेंगे मैं आने आम गोते का मैं बोर्डा फिल्मी दायरे का मासे के तो का वहाँ का दाखा ले सामान फाहा कोरी कैमरा का फुरा का हुन्ने मासे के कोलम बेनु मणि मैं आरु अमन ना मिसाद का मिले बोनी मैं लावे किया दम फुर्सत राज्य के कोम फंडना ने काय की गामन लावे किया दम बेनु मणि अश्वा याय की का अश्वा ते एम में कम उदानी मैं आरु इनका बरें को कोलम एम में कम उदा फस अंग हिम फंडना नो लावे क्यों तेरे
2: अश्फा देन मेहर राया लवकिया राया देन राफियत मीरा ಲಂ
1: ಲಂ ಓಕೆ ಎಹಮಿ ಮೀನ್ ಕೊಮ್ಮೆ ಫಣ್ಣಾಣೆ ಕೇಸ ಮವರ ಕಮುದಾ ಫಣ್ಣ ಎಮ್ಮೆ ಕಮುದನಿ ಅಶ್ವಾಗೆ ಅಶ್ವಾಗೆ ಕೊಂ ಲವೆಂಗ ಮಣ್ಣಂಗ ಎಮ್ಮೆ ಕಮುದನಿ
2: ಹುರಿ ಹಲಸೇ ನೇಂಗ ಮ ಫೇವರಿಟ್ ಲವಕ ಹುಣ್ಣಣ ವಕಿ ಮೆಂ ಪ್ಲೇ ಲಿಸ್ಟ್ ಹದಾ ಫಸ ಅಶ್ವಾಗೆ ಲವ ಎದೆಂ ಮೆ ಕಿತಮ ಎಕ್ಕಲ ನಿದಾ ಗಡ್ಡೆ ಗೇಣ ಹಮ ವರ ಫೋರ್ ಗದ ಕೊಲ್ಲ ಫಳ ಲವ ಸಡೆ ಮೆ ಬಣೆ ವದಾಣ ನೋಣೆ ಕಿತಮ ಮಜಾವ ಫಿನ್ನ ಗಡ್ಡೆ ಎಗ್ಗ ಜಹಂ ಎಕ್ಕಲ ಕಂಬಲೋಗೆ
1: ಕಮುದಾಣಿ ಮಣಿ ಹಿಂಗ ಮಜೆ ಏನಿ ತಾಡುವ ಉಫಾ ವಾ ಗಾಡಿ ಗಮತಿ
2: ಬೋನಿ ತಾ ವಾ ಗಾಡಿ ಗ ಸಮ ವರ ಸ್ಲೋ ಲವೆ ಕಮಿ ಕಂಬಲೋ ಗಸ್ ಮಿ ಹುಣ್ಣ ನೇನ ಹಮ ಎಮ್ ಸೈಡ್ ಲವ ದೋ ಕಿ ತಮ ಮಜಾ ವ್ಯಸ ಲವ ಜಹಾಗ ಮುಳ ತಣ ಮಿಸಾಲ್ ಕೋ ಸಾಫ್ ಪುರಿ ಅಸ್ ನೋಣಿ ಕೆ ಯಸ್ ಹಮ ಆಶ್ಪಾ ಗ ಕಲ್ ಕಮ್ ಸ್ಲವೆ
1: ದೆಂ ಲವ ಆಡೋ ಹಾ ಗಾಡಿ ಗ ಮಿಸಾಲ್ ಕ ಹಮ ಏಗೆ ತಿರೆ ವಾದೆ ವೇಕ ಇಮೋಷನಲ್ ವೇ ತೆ ಬಸರ ಕಾಮನ್
2: ನಿದಾ ಗಡ್ಡೆ ಗದಂಗೆ ಕೊಟ್ಟಕ ಎಣಕತ್ತಿ ಹಂದಾಮ ಬಾರದ ಬಾರ್ಮಿ ಮತ್ತೆ ಕಾಲ ಗೊತ್ತ ಗೊಸ್ದಂದೆ ಎಣಗ ಕಮನೋ ಇಣ್ಣ ಮೀ ನ್ಯೂಮಾ ಫಿಲ್ಮ್ ಗ ಮೂವಾ ನ್ಯೂಮಾ ಬೀಚ್ ಗೊಳ್ಳೆಲವೆ ನಂಗ ಹಂದಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಎಲ್ಲವೆ ಸಮ ಬರಜ್ಜ
1: ಎಮ್ಮಿ ಎಕಾಲೆ ರೀತಿ ರೊಮ್ಯಾಂಟಿಕ್ ಮಾಡು ಮ್ಯಾತಿರಿ ಲವತ ಕೇ ಕಾಮುದಾನೆ ಇದು ಓಕೆ ಎಮ್ಮಿ ಮೆಹಿಂಗ ದೆಮ್ಮೆ ತಿಕ್ಕಿ ಫಣ್ಣಾಣೆಗೆ ವಾಹಕ ವರ ಗದೆ ದಕ್ಕಾಫಿಂತ ಅಶ್ವಾ ಅನ್ಕಸ್ ಅಶ್ವಾಗೆ ರೀತಿ ಲವೆ ಎಹುಂತೇರಿ ನಮ್ಮ ಅಮ್ಮನ್ಗೆ ಫರಾತು ಇವ್ವಾಲ್ದಿ ಫಶಹುಮೆ ಬದ್ದು ಕೊಲ್ಲಾಣೆ

0: اللي باهي فهم نواديها كم ميجا هرتز.
1: ಬಲನ ಸಲ ಸೀರೀಸ್ ತೋಗೆ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲಾರು ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ಗ ಮಿಹಾರು ಎಮ್ಮೆ ಬಾರಂ ಹಿಂಗಾ ಸೀರೀಸ್ ಗೆ ವಾಹಕ ಕೊಮ್ಮೆಹೆಂವೆಸ್ ದಕ್ಕಾಲಂಗೆ ಬಜೆಹೆ. ಹಿಂದಿ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸ್ಲಾ ಮುಸಾಫಿರ್ ಕೆಫೆಯಕಿ ಫುರಿಹಮ ಲೋಬಿಗೆ ಓಫೆನಿ ದುನಿಯೇಕವುರೆ ಬೊಡ ಮಿಸಮಾಣುಗೆ ಲೋಬಿಗೆ ಗುಳುಂತವ್ಗ ಹುಣ್ಣ ಒಳುಂಬೊಳುಂತಕ ಹಗೀಗಿ ಇಹುಸಾಸ್ತ ವರ ಫುಂಕು ದಕ್ಕುವದೆ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸ್ಲಾಯೆ. ದಿವ್ಯಾ ಪ್ರಕಾಶ್ ದುಬೆಗೆ ಎಮ್ಮೆ ಮಕ್ಬೂಲ್ ಹಿಂದಿ ನೋವೆಲ್ಗೆ ಮಚ್ಚಬ್ಬಿನಾಕೊಂ ಉಫದ್ದಾಫವಾಮ ಸಿಕ್ಕತೆ. ಜುಮ್ಲಾ ಅಂಗ್ ಎಪಿಸೋಡ್ಗೆ ಮಚ್ಚಂಗ್ ಎಕುಲೈಫವಾ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲೈನ್ ಕಿಯಾದಿನಿ ಲೋಯೆಬ್ಬಾ ಉಮ್ಮೀದುತ ದಿರುಂಗೆ ಎಕೆ ಮರಹಲಾಗ ಗುಳಿ ಲಾಮಹಿಕೆಂದಾಗೊತುಗೆ ಶೌಗರಿ ವಾಹಕೆ.
2: ಜಿಂದಗಿ ಮೇ ಹರ್ ಮುಸಾಫಿರ್ ಕಿಸಿ ವಜಹ ಸೆ ಮಿಲ್ತಾ ಹೈ ಕೋಯಿ ಥೋಡಿ ದೇರ್ ಕೆ ಲಿಯೆ ಕೋಯಿ ಜಿಂದಗಿ ಭರ್ ಕೆ ಲಿಯೆ.
3: ತುಮಾರೆ ಚೆಹರೆ ಪೆ ನಾ ವೋ ವಾಲಿ ಎನರ್ಜಿ ಹೈ.
4: ವೋ ಎನರ್ಜಿ ಮತ್ಲಬ್?
3: ಜೈಸೆ ಕೋಯಿ पहली बार किसी लड़की को घर ला रहा
4: हूँ. लॉयर है
3: जी.
5: ऑब्जेक्शन मिलॉर्ड.
3: मिलॉर्ड नहीं होता.
5: सस्टेन्ड.
3: कल प्ले देखने चलोगे?
5: कल तो मंडे है.
3: मंडे को कम जीते हो क्या?
6: थोड़ा पास आइए ना मैडम.
3: तुम जैसे लोग थोड़ी देर से मिलते हैं
5: और तुम जैसे ज्यादा देर रुकते नहीं.
7: मोहब्बत का अजीब ही तरीका होता है, वो फिर से लौट आती है किसी नए रूप में, किसी नई मुस्कुराहट के साथ.
8: सांसों में भी है खलश बह रही.
3: कहाँ लिखा है ऐसा रूल कि हम दो लोगों को अलग अलग लाइफ स्टेजेस में प्यार नहीं कर सकते? चंदर चंदर की लाइफ में अगर सुधा नहीं होती तो आज ये मुसाफिर कैफे नहीं होता.
5: अरे ये सभी जानते हैं कि यही वो लड़की है जो इस कैफे को इतना स्पेशल बनाती है.
9: हम पर किसी के होने का असर उतना ही होता है जितना उनके ना होने का.

0: މި އުފެއްދުމުގެ ފަހަތުގެތިބި ހުނަރުވެރި ފަންނާނުންނަ ބަލާއިރު ލީޓްރޯލުން ފެނިގެންދަނީ ކުޅަދާނެ އެކްޓަ ވިކާންތ މަސީ. އޭނާ އަދާ ކުރަނީ އެމެރިކާއަށް އެނބުރިއައިސް އަމިލަ ކެފެއިން ހުޅުމުގެ ހުވަފެނެ ދެކަމުންދާ ސޯފްޓްވެއަރ އިންޖިނީރެއް ކަމަށްވާ ޗަންދަރ މޯހަން ޝަރުމާގެ ރޯލް. ಏನಾಯಕು ಫೆನಿಗೆಂದ ವೇದಿಕಾ ಪಿಂಟೋ ಕುಳೆಫವಣಿ ಭೋಪಾಲ್ಗೆ ಇವ್ವರುಗದ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ವಕೀಲ ಕಮವ್ವ ಸುಧಾಗೆ ರೋಲ್. ಮಿಗೇತುರು ಮಹಿಮಾ ಮಕ್ವಾನಾ ಫೆನಿಗೆಂದನಿ ಚಂದರ್ಗೆ ದಿರಿಯುಳುಮ ಹಮಜಿಹುಂಗೆನಸ್ತೆ ಮಡು ಮ್ಯಾತ್ರಿ ಪ್ರೀತಿಗೆ ರೋಲು. ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾ ಉಫದ್ದಾಫಣಿ ಲಿಟಲ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಫದ ಮಶೂರ್ ಉಫೆದುಂತವ್ಗೆ ಡೈರೆಕ್ಟರ್ ರುಚಿರ್ ಅರುಣ್ಗೆ ಇರುಷಾದ್ಗೆ ದಶುಂ. ಮಿ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಸಿ ಕೋ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ಗೆ ಗೊತ್ತುಗ ಮಸಿಕೆ ಕುರಿ ಪುರತಮ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ವೆಸ್ಮೆ. ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಸಿ ಮಿ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ಶೌಗುವೆರಿವೀವರು ಅಮಿಲ್ಯ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಕೋ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಕುರನ್ ನಿಮ್ಮಿ. ಅದಿ ವಾಹಕ್ಯಾಗೆ ಲಿಯುನ್ ತೆರಿಯ ದಿವ್ಯಾ ಪ್ರಕಾಶ್ ದುಬೇವೆಸ್ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಗೆ ಮಂಜರಕುಂ ಫಿನಿಗೆಂದೆ.
1: ಸಹಿ ಇನ್ಸಾನ್ ಗಲತ್ ವಕ್ತ್ ಪರ್ ಮಿಲೆ ತೋ ಹಮ್ ಕಸೂರ್ ವಕ್ತ್ ಕೋ ದೇತೆ ಹೈ ಪರ್ ಶಾಯದ್ ಸವಾಲ್ ವಕ್ತ್ ಕಾ ನಹೀ ಸವಾಲ್ ಯೇ ಹೈ ಕ್ಯಾ ಹಮ್ ಉಸ್ ವಕ್ತ್ ಖುದ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸಹಿ ಥೇ.
2: ಅಬ್ ತೋ ಚುಪ್ ಚುಪ್ ಬೈಠೆ. ಅಚ್ಛಾ ಆಪ್ಕಿ ಹಾಬೀಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ?
3: देखिए मेरे बारे में जानने लायक बस इतना है कि मुझे मेरी जॉब बिल्कुल नहीं पसंद. लॉजिस्टिक्स बहुत ही बोरिंग काम है.
2: पर मेरी मम्मा तो बता रही थी आप इंजीनियर हैं.
3: जी अमेरिका में था.
2: अमेरिका? मुझे ना हमेशा से अमेरिका में सेटल होना था. बाय गॉड अब शादी के बाद हम वहां सेटल हो सकते हैं ना?
3: नहीं.
2: क्यों पसंद नहीं आपको?
3: नहीं.
4: क्या आप सुनिए, दो मिनट बात करनी है. ये आदमी जो आपके साथ बैठा है ना.
2: नहीं
4: नहीं नहीं, नहीं। शक्ल पे मत जाओ इसकी. सीरियसली?
2: यस. व्हाट?
4: इस आदमी को ना लड़कियों से बस तीन चीजें चाहिए.
3: नहीं नहीं नहीं, मजाक कर रही है.
4: मजाक नहीं कर रही. मजाक तो मेरा बन चुका है.
2: हाँ बोलो.
4: तुमको पता है इसके बच्चे की माँ बनते बनते दो बार बच चुकी हूँ.
3: व्हाट?
4: इंसानियत के नाते ना मैं तो सिर्फ तुझे वॉर्न कर सकती हूँ. बाकी तुम्हारी लाइफ है, तुम्हारी जिंदगी है, तुम्हें जो जो जी यू
2: पूरिंग माय फुट. मम्मी
4: चली गई.
3: तुम बिल्कुल पागल हो सुधा.
5: ऐसा है चंद्र मोहन शर्मा कि बिना थोड़े पागल हुए ना दुनिया को झेला नहीं जा सकता.
3: उसकी मम्मा और मेरी मासी बेस्ट फ्रेंड है.
0: सीरीज के वाहक कुरियदनी भोपाल दे मसूरी के रीत मंजर तोगे तेरें मासिया मिहार के हादिसा तक गुलवालम. वाहक फैशनी भोपाल का चंद्रा सुधा बदल वाहि साबुं. सुधा कैवन कुरम बेन नुवा कम बुनी नमवेस एना गे तेदुएरी मिजाज चंद्र के हिल्लेंबी देमी हुं एकुगावलें फशा. ನಮ್ಮ ಸುಧಾಗೆ ಕೆರಿಯಾಯಂಗ ಬೊಡು ಉಮ್ಮೀದುಗೆ ಸಾಬುಂ ದೆಮೀಹುಂಗೆ ಮೆದುಗ ಮಸ್ಸಲ ಜೆಹಿ ಪಕಿವಾಂಜೆಹೆ. ಅಹರುತಕೆ ಫಹುಂ ಮಾಯೂಸಿಫವ ಚಂದರ್ ಏನಗೆ ವಜೀಫಾ ದೂಕೋ ಮಸೂರಿಯಗೊಸ್ ಮುಸಾಫಿರ್ ಕೆಫೆ ಹುಳುವ. ಎತನು ಏನಾಯ ಪ್ರೀತಿಯಾ ದಿಮಾವೆ ದಿರಿಯುಳುಮಂಗಣ್ಣ ಬದಲ್ತ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಗ ವರ ಫುರಿಹಮೆ ವಣಿ ದಕ್ಕುವ ದೀಫಾ.